Aha, Mayali Damhida of Honey, Sang Sangai Damte Hulani, Yisimadhur Kalku Bhaka Sangai, Panhas Bagat Gerdisam, Karikrum Gambusika of Hakama, Azahami Karikrum Gambusika of Hakaku, Bihibadia Vasaimasam, Azukrisim Vasaimar Hira, in any Sisimadhur Kalka, Bhaka Hara Karikrum Majurde, Agadi, Bari Rahikasam, Ready Vilakrum, Amir Kubhaka Jurisham, Suhibhaka Sangai, Hami, छोटो व्यापारिक विश्राम तर्फ लाग्ने छौ विश्राम पछि पनि उपस्थित हुने नै छौ यहाँ पनि हामीसँगै रहनुहोला